0: അപ്പോൾ അങ്ങനെ സമയം 10 മണി കഴിഞ്ഞ് 58 മിനിറ്റും 30 സെക്കൻഡും ആയിരിക്കുകയാണ്.
1: ഈ ജീവിതം അവസാനിക്കുന്ന ദിവസം നാം സമ്പാദിച്ചതല്ല ഓർക്കപ്പെടുക, നമ്മളെ സ്നേഹിച്ചവരും നമ്മളെ വിശ്വസിച്ചവരുമായിരിക്കും. അവരോടുള്ള നന്ദിയാണ് ജീവിതത്തിൻ്റെ ഏറ്റവും മനോഹരമായിട്ടുള്ള ആ ഒരു നന്മ എന്ന് പറയുന്നത്, ആ ഒരു കവിത എന്ന് പറയുന്നത്, ആ ഒരു സ്നേഹമെന്ന് പറയുന്നത്. അപ്പോൾ നമ്മുടെ സമയം അവസാനിക്കുകയാണ്. അരികയുടെ
0: സമയം തീർന്നു.
1: ഒരുപാട് ശ്രോതാക്കളെ വീണ്ടും വിളിക്കുന്നുണ്ട്. നമ്മളും ആക്ച്വലി അറിഞ്ഞില്ല സമയം പോയത്. എന്തായിരുന്നാലും എല്ലാ പ്രിയപ്പെട്ട ശ്രോതാക്കൾക്കും അവരുടെ കാര്യങ്ങൾ കുറച്ചുപേർക്കെങ്കിലും പറയാൻ സാധിച്ചു. മറ്റുള്ളവർക്ക് മറ്റൊരു ദിവസത്തിൽ നമുക്ക് ഇതേ ടോപ്പിക്കുമായിട്ട് വീണ്ടും കേട്ടുമുട്ടാം. മറ്റൊരു ദിവസത്തിൽ ഇതേ ടോപ്പിക് നമുക്ക് എടുക്കാം. അപ്പോൾ ഞാൻ പ്രതീക്ഷകർ, എന്നോടൊപ്പം രേഷ്മയായിരുന്നു ഉണ്ടായിരുന്നത്. അപ്പോൾ നമ്മൾ അരികിൽ നിന്ന് വിട പറയുകയാണ്. ഒപ്പം നിങ്ങൾക്ക് തന്നെ അറിയാം, ഇനി രാത്രി 11 മണിക്ക് ഹിന്ദിയിൽ ന്യൂസും അതിനെ തുടർന്ന് ഇംഗ്ലീഷിലുള്ള വാർത്തകളും നിങ്ങൾക്ക് കേൾക്കാവുന്നതാണ്. അരികയിലേക്ക് വിളിച്ച എല്ലാ പ്രിയപ്പെട്ടവർക്കും, എല്ലാ പ്രിയപ്പെട്ട ശ്രോതാക്കൾക്കും നമ്മളിന്ന് സംസാരിക്കാൻ അവസരം കൊടുത്തത് ജീവിതത്തിൽ ഏറ്റവും നന്ദി പറയാൻ ആഗ്രഹിച്ച വ്യക്തിക്കുള്ള ആ ഒരു നന്ദി തന്നെയാണ്. അപ്പം എല്ലാ വിളിച്ച എല്ലാവർക്കും നന്ദി, വിളിച്ച് കിട്ടാത്തവർക്കും നന്ദി. എല്ലാവർക്കും ശുഭരാത്രി നേർന്നുകൊണ്ട് നമ്മൾ അരികിൽ നിന്ന് വിട വാങ്ങുകയാണ്.
2: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं प्रशांत कुमार. सरकार संसद में नीट और उससे जुड़े मुद्दों पर चर्चा करने के लिए तैयार है. नई दिल्ली में केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह ने आरोप लगाया कि लोकसभा में विपक्ष के नेता राहुल गांधी सरकार के आश्वासन के बावजूद नीट मुद्दे पर चर्चा की अपनी पुरानी मांग से पीछे हट गए हैं. आज कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे, पार्टी नेता राहुल गांधी और प्रियंका गांधी वाड्रा ने अन्य सदस्यों के साथ मिलकर नीट मुद्दे पर चर्चा की मांग को लेकर लोक कल्याण मार्ग पर विरोध प्रदर्शन किया. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह और केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन ने प्रदर्शनकारी कांग्रेस नेताओं से मुलाकात की. मुलाकात के बाद डॉक्टर जितेंद्र सिंह ने बताया कि सरकार ने इस मामले पर चर्चा की मांग मान ली है. नीट पेपर लीक मामले को लेकर प्रदर्शन के दौरान हिरासत में लिए गए सभी विपक्षी नेताओं को दिल्ली पुलिस ने रिहा कर दिया है. इनमें कांग्रेस के वरिष्ठ नेता राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा और समाजवादी पार्टी प्रमुख अखिलेश यादव भी शामिल हैं. इन नेताओं को लोक कल्याण मार्ग के पास प्रदर्शन स्थल से हिरासत में लिया गया था. संसद के दोनों सदनों की कार्यवाही नीट पेपर लीक मामले सहित कई मुद्दों पर विपक्ष के विरोध के बाद दिन भर के लिए स्थगित कर दी गई. ब्यौरा हमारे संवाददाता से.
3: मॉनसून सत्र के दूसरे दिन भी संसद के दोनों सदनों की कार्यवाही विपक्ष के हंगामे के कारण बार बार स्थगित हुई. दोनों सदन 3 बार स्थगित हुए. विपक्षी दल नीट पेपर लीक मामले और अन्य मुद्दों पर नारेबाजी करते रहे. हंगामे के कारण दोनों सदन में प्रश्नकाल और शून्यकाल भी नहीं हो सका. लोकसभा में अध्यक्ष ओम बिरला और बाद में पीठासीन अधिकारियों ने विरोध कर रहे सदस्यों से बार बार सदन की मर्यादा बनाए रखने और तय कामकाज को आगे बढ़ाने का आग्रह किया, लेकिन हंगामा जारी रहने के कारण सदन को दिन भर के लिए स्थगित करना पड़ा. राज्यसभा का हाल भी कुछ ऐसा ही रहा. राज्यसभा के चेयरमैन सीपी राधाकृष्णन और डिप्टी चेयरमैन हरिवंश की बार बार अपील के बावजूद विरोध कर रहे सदस्य नारेबाजी करते रहे, जिसके कारण सदन को स्थगित करना पड़ा. सुपर्णा सेकिया और आनंद कुमार के साथ अमन यादव, आकाशवाणी समाचार, दिल्ली.
2: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने नीट परीक्षा पेपर लीक मामले में शामिल लोगों के खिलाफ सख्त कार्रवाई करने और देश के युवाओं के हितों की रक्षा करने के सरकार के संकल्प को दोहराया है. आज संसद भवन में राष्ट्रीय लोकतांत्रिक गठबंधन एनडीए संसदीय दल की साप्ताहिक रणनीतिक बैठक के बाद संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू ने ये जानकारी दी. मध्य प्रदेश विधानसभा ने आज समान नागरिक संहिता यूसीसी विधेयक पारित कर दिया. मानसून सत्र के दूसरे दिन सदन में हंगामे और विपक्ष के कड़े विरोध के बीच ये विधेयक पारित हुआ. वायु गुणवत्ता प्रबंधन आयोग ने राष्ट्रीय राजधानी क्षेत्र में वायु प्रदूषण पर